0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा। लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे भातरम गीताचं सादरीकरण। विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा। विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात। तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी। आता सविस्तर बातम्या। देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला। त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं। त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं। एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले। 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं। विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला। पुढील एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल। तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं। आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं। या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे। सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे। अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए। आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।
2: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल। आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया ती

0: माफी देण्यात आली आहे। सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। ऐंशीवा स्वातंत्र्य दिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा हा वृत्तांत।
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं। ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली। रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली। रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचा जतन करण्याचा संकल्प करण्यात आला। सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई बसेसचं उद्घाटन करण्यात आलं। राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली। पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीतं असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी पुणे।
0: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29 नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं। शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे। त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे। मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची EKYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल, तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही। मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे। याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे। स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते। पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली। पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2-288 धावा झाल्या। देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं। तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते। विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला। या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल अॅम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला। या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली। हवामान।

जाने यार ऐप आणि 100° एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 10 वाजलेले आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची उत्तरं थेट मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245154134 आणि 45154135. या दूरध्वनी क्रमांकांवर अवश्य फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता। सीमित अवधि का खास ऑफर, हर दिल जुड़े भारत बढ़े। BSNL के साथ आगे बढ़ें। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
1: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिकहो. आणि रसिकहो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी काव्य विश्व इतकं समृद्ध आहे, त्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिलेल्या आहेत. मराठी काव्य विश्वामध्ये आपल्या संयत, निवडक आणि आशयघन काव्यलेखनांनी ज्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला, असे ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर, त्यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. चाहत्यांकरता ते दभा किंवा आबा धामणसकर म्हणून ओळखले जायचे. मराठी साहित्यातल्या त्यांच्या अद्वितीय आणि सकस योगदानासाठी त्यांना दशकाचे कवी म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची पुस्तकं रसिकहो संख्येने जरी कमी असली ना, तरी मराठी साहित्य विश्वात मैलाचा दगड ठरलेली होती. प्राक्तनाचे संदर्भ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह विलक्षण लोकप्रिय झाला. बरेच काही उगून आलेले या त्यांच्या काव्यसंग्रहाला जनस्थान हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. भरून आलेलं आकाश हा त्यांचा तिसरा लोकप्रिय काव्यसंग्रह. तर रसिकहो त्यांचेच समकालीन कवी नारायण सुर्वे, आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये.

तर रसिक हो मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये नेहमी आपल्यासाठी एक छान बोधकथा आम्ही घेऊन येत असतो. तर आजचीच ही बोधकथा खास आपल्यासाठी. तर रसिक हो, असंच एक घर होतं. त्या घरामध्ये नवरा बायको आणि त्यांचा एकुलता एक मुलगा राहत होता आणि त्या सासूबाईंचं नाव होतं शर्मिला. शर्मिला खरोखरच अतिशय सर्वगुणसंपन्न होती. फक्त तिच्यामध्ये एकच त्रुटी किंवा दोष होता आणि तो म्हणजे ती पटकन सगळ्यांवर रागवायची. काहीही छोटीशी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली की लगेच घरातल्या नवऱ्यावरती, तिच्या मुलावरती ती पटकन रागवायची. तिच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा ती कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होती. तिच्या मैत्रिणी तर तिला कोपिष्ट मुनी म्हणून चिडवायच्या. इतकंच कशाला, शर्मिलाची आई तिला नेहमी सांगायची, बाळा तू खरोखर हुशार आहेस, पण तुझ्या रागावर नियंत्रण ठेवायला शिक आणि क्षमा करायला शिक, नाहीतर तुला पुढे खूप अडचण येईल बरं बाळ. माझे शब्द तुला तेव्हा आठवतील. पण शर्मिलासुद्धा मनापासून प्रयत्न करायची बिचारी, पण तिला काही ते जमायचं नाही. तिचा पारा लगेच चढायचा. आता तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलेलं होतं. घरामध्ये नवी सून येणार होती. पुन्हा एकदा शर्मिलाच्या आईनी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि सांगितलं, शर्मिला बाळा लक्षात ठेव हं, आता तुझ्या रागाला आवर घाल, क्षमा करायला शिक आणि या नाकावरच्या रागाला जरा लांबच ठेव बरं.

कसा बघा बघा मी तिला हसवतो कसा पण झालं काय माहितीये गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

तर रसिक हो, या नाकावरच्या रागावर नियंत्रण ठेवायचं असं शर्मिलाने ठरवलं खरं. आणि मग झालं असं की नव्या सुनबाई आल्या, दोघींची छान मैत्री जमली. एकदा सुनबाईंनी शर्मिलाची पांढरी शुभ्र साडी, छानपैकी नक्षी असलेली, डिझाईन असलेली नेसायला घेतली आणि ऑफिसमध्ये सुनबाई निसून गेल्या. आणि घाई गडबडीमध्ये ऑफिसमध्ये चहा पिताना त्या पांढऱ्या साडीवर चांगला मोठा डाग पडला. घरी आल्यावर खूप घाबरत सुनबाईंनी घडलेली गोष्ट सासूबाईंना, म्हणजे शर्मिलाला सांगितली. खरं तर तिला या गोष्टीचा प्रचंड राग आला, पण आईची शिकवण आठवून तिने मनातल्या मनामध्ये 10 आकडे मोजले आणि सुनेला म्हणाली, काही हरकत नाही, आपण लगेचच ही साडी ड्राय क्लिनिंग करायला देऊ, बघूया डाग जातोय का साडीवरचा. असू दे, तू मुद्दाम थोडंच केलंस असं, आता तू काही काळजी करू नकोस.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मंडळी आपल्याला माहिती आहे की सध्या धक्काधकीचं जीवन झालेलं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर प्रदूषण वाढलेलं तर आहेच आणि त्याबरोबरच स्क्रीन टाईम वाढलेला आहे. बऱ्याच मंडळींना बराच काळ स्क्रीनसमोर बसावं लागतं, रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं, त्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे या सगळ्या एकात एक गुंतलेल्या अशा समस्यांमुळे या सगळ्याचा परिणाम होतो तो आपल्या डोळ्यांवर. आणि मग आपली झोप पुरी झाल्यासारखी वाटत नाही, उठल्यावर सुद्धा डोळे चुरचुरल्यासारखे वाटतात किंवा डोळे सुजल्यासारखे दिसतात. अशा वेळेला काय करायचं? साधे आणि सोपे उपाय आपल्याला तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेले आहेत, कारण आपल्या डोळ्यांची काळजी आपल्याला घ्यायलाच हवी. त्याबद्दल बोलूया, आधी हे ऐकूया छानसं गाणं.

तर मंडळी, आपले डोळे अत्यंत मौल्यवान असतात आणि त्यांची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा शक्य तेव्हा पूर्ण झोप घ्या. त्यानंतर काकडी किंवा बटाट्याच्या छोट्या पातळ चकत्या थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग डोळ्याखाली जो भाग काळपट झालेला असेल तिथे ह्या 10 मिनिटांसाठी ठेवा. ह्या काकडीच्या फोडी, बटाट्यांच्या फोडी डोळ्यावर ठेवल्यामुळे जी अतिरिक्त उष्णता असेल ती निघून जाईल. अतिरिक्त प्रमाणामध्ये मीठ खाऊ नका. लेन्स लावणाऱ्या मंडळींनी ज्या वेळेला डोळे चुरचुरत असतील किंवा सुजल्यासारखे वाटत असतील तर त्यावेळेला कॉन्टॅक्ट लेन्स लावू नयेत. लेन्स लावण्यापूर्वी खरं तर नेहमीच हात धुणं अतिशय आवश्यक आहे. हात धुतल्यानंतर हात टर्किश टॉवेलनी पुसू नका. त्याचे तंतू काही वेळा हाताला चिकटून लेन्समध्ये जातात आणि त्यामुळे सुद्धा डोळ्यांची आग होऊ शकते. ज्या वेळेला शक्य असेल तेव्हा वारंवार डोळे थंड पाण्याने, म्हणजे फ्रीजमधल्या नव्हे, सामान्य पाण्याने डोळे धुवा, डोळ्यांची स्वच्छता ठेवा. या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला डोळ्यांचा त्रास कमी होईल. लेन्स लावल्यानंतर लेन्स सरळ उतरवून ठेवू नका, कारण त्याला घाण लागलेली असू शकते आणि ती तशीच राहू शकते. त्यामुळे पहिल्यांदा लावलेल्या लेन्स स्वच्छ करून नंतरच त्या जाग्यावर ठेवा. अशी प्राथमिक काळजी जर आपल्या डोळ्यांची आपण घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.

न्यूज ऑन ए आय आर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. 11 वाजलेले आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, एक निवेदन ऐकूया. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0224515 4134 आणि 4515 4135. या दूरध्वनी क्रमांकांवर अवश्य फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

मित्रमैत्रिणींनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपले अनेक दोस्त असतात, अनेक मित्रमैत्रिणी आपल्या बरोबर असतात, नेहमी ते आपल्याला मदत करायला तयार असतात. आणि मग काही वेळा असं होतं की आपण उगाचच कधीही न संपणाऱ्या उधारीच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि मग आपल्याला ती सवयच लागून जाते की आज काहीतरी गरज आहे तर आज एखाद्या मित्राकडून पैसे उसने घेतले, त्याचे पैसे परत दिले, तोच पुन्हा आपली गरज निर्माण होतेच, त्यावेळेला दुसऱ्या मित्राकडून पैसे घ्यायचे. असं हे उधारीचं जे जाळं आहे ना, किंवा खरं तर त्याला दुष्टचक्रच म्हणायला हवं, या उधारीच्या जाळ्यामध्ये सतत अडकायला होतं आणि म्हणून हे दुष्टचक्र भेदून आपल्याला बाहेर यायला लागतं. त्यासाठी उपायही खूप सोपा असतो. मदत हवी असेल, विशेषतः आर्थिक मदत, तर आर्थिक मदत योग्य मार्गाने देणाऱ्या अनेक संस्था असतात, अनेक पतपेढ्या असतात, बँका असतात, त्यांच्याकडे जाऊन रीतसर मदत घ्यायची आणि अर्थातच त्याच्यासाठी जे व्याज त्यांना द्यावं लागेल ते सुद्धा द्यायचं, म्हणजे आपल्याला शिस्त येते. तज्ज्ञ मंडळी म्हणतायत की स्वतःला योग्य वेळी शिस्त लावणं फार गरजेचं असतं. याचं कारण, मित्र तुम्हाला काही दिवस मदत करतील पण तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळेला मित्र उभा राहणार नाही आणि म्हणूनच योग्य प्रकारे आर्थिक मदत घ्या, त्याच्यावरचं व्याज न बुडवता ते योग्य प्रकारे भरा आणि मग ज्या वेळेला तुमचा व्यवसाय मोठा होईल किंवा तुमची आर्थिक अडचण संपेल त्यावेळेला तुम्हाला हायसं वाटेल, कारण त्यावेळेला कुठलाही कर्जाचा बोजा तुमच्या डोक्यावर नसेल. त्यामुळे तज्ज्ञ मंडळींचा असा सल्ला आहे की अंतरूण पाहून पाय पसरा आणि कधीही न संपणाऱ्या या उधारीच्या दुष्टचक्रामध्ये अडकू नका. यासाठी आपल्या मनाला आपल्याला बजावता आलं पाहिजे, आपल्या मनाला आपल्याला सांगता आलं पाहिजे की तू संयमाने वाग,

तर मित्रमैत्रिणींनो, आपण मनाबद्दल बोलतोय, हे मन असतं ना ते कधी कधी फार निराश होतं आणि मग त्यावेळेला आपल्यामध्ये काय काय चांगले गुण आहेत याचा सुद्धा आपल्याला विसर पडतो. आपल्या चांगल्या सवयी मागे कुठेतरी हरवून जातात. याचं कारण आपण जे करत असतो त्यात आपल्याला यश मिळत नसतं, आपण प्रचंड तणावाखाली असतो. अशा वेळेला या मनाला समजवायला पाहिजे आणि आपल्या कुठल्या तरी प्रिय व्यक्तीची आठवण अशा वेळी करायला पाहिजे असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. कारण तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असतं त्या व्यक्तीसाठी, मग ती तुमची आई असेल, कुटुंबातली एखादी जवळची व्यक्ती असेल किंवा तुमची एखादी मैत्रिणसुद्धा असेल. तिला मात्र माहिती असतं की तुमच्याकडे सगळं आहे, फक्त सध्या तुमचा काळ बरोबर नाही आहे. त्यामुळे थोडा काळ जाऊ देणं आणि आपला आत्मविश्वास न हरवणं हे दोनच उपाय या सगळ्यावर असतात. त्यामुळे आपल्या मनाला भरकटू न देणं, आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण करणं आणि तिला दिलेल्या वचनांची आठवण करणं हा त्याच्यावरचा एकदम साधा आणि सोपा उपाय असतो. त्यामुळे मनाच्या निराशेतून, तणावातून तुम्ही बाहेर येऊ शकता. मग पुन्हा तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण होते आणि मग आपोआपच तुमची पावलं यशो मंदिराकडे वळायला लागतात आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न, त्यासाठी आवश्यक ती धडपड तुम्ही करायला लागता.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर। सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता। सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े, भारत बढ़े। BSNL के साथ आगे बढ़ें। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

न्यूज ऑन एअर ऐप आणि 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, खरोखरच आपले जे मित्र असतात, आपल्या ज्या मैत्रिणी असतात, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. कारण कधीकधी तुम्ही निराश होता, तुमच्यावर संकट येतात, अशा वेळेला तुमच्या पाठीशी ठामपणे कोण उभं राहत असेल तर तो तुमचा खरा मित्र किंवा तुमची खरी मैत्रीण. आणि म्हणूनच तज्ज्ञ मंडळी असं म्हणतायत की तुमच्या जीवनामध्ये या चार मित्रांची साथ कधीही सोडू नका. कोणते चार मित्र, त्यांच्याबद्दल ऐकूया या छान गाण्यानंतर.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया मिलिंद टिपणीस यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. शुभांगी कारेकर, त्यांचेही मनपूर्वक आभार. तर रसिक हो, आपण मित्रांबद्दल आणि मित्रांच्या साथीबद्दल बोलत होतो. तज्ज्ञ मंडळींच्या मते असे काही मित्र असतात की जे आपण कराल त्याच्यावरती आपल्यापेक्षा त्यांचा जास्त विश्वास असतो. अशा मित्रांची साथ कधीही सोडू नका, जो आपल्या पसंतीला महत्त्व देईल. म्हणजे आपण आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित ठरवलेलं असतं. तुमची पसंती जाणून घेऊन त्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे जो तुम्हाला सांगेल त्या मित्राची साथ कधीही सोडू नका. तिसरे म्हणजे आपण आपल्या काही गोष्टी सगळ्यांपासून लपवून ठेवत असतो, पण आपला असा एक मित्र असतो की जो आंतरबाह्य आपल्याला ओळखत असतो. तुम्ही काय करता, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, या प्रत्येक गोष्टीची कल्पना या मित्राला असते. तो कधी कधी आपल्याशी कठोरपणे बोलतो, आपल्याला नावं ठेवतो, रागावतो, पण तरीही तो तुमचा खरा हितचिंतक असतो हे लक्षात ठेवा आणि त्याचीही साथ कधीही सोडू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही मित्र असे असतात की ज्यांना तुमचं मौनसुद्धा वाचता येतं. अशा मित्राची साथही तुम्ही कधीही सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निराशा आली, मनाला दुबळेपणा जाणवायला लागला की हा तुमच्या मनाचा दुबळेपणा, तुमची निराशा सोडून पुढे चालत राहा. म्हणजे मग तुम्हाला यश गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. याचं कारण असे अनेक तरुण मित्र असतात. सॅम ऑल्टमॅन हा असाच एक तरुण मित्र. त्याला आयुष्यामध्ये अनेक संकटं आली, अनेक अपयश आली, पण तो खचून गेला नाही. तर एप्रिल 2024 मधल्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये आज याचा समावेश झाला आहे. त्यांनी त्याच्या मुलाखतीमध्ये सगळं सांगितलेलं आहे की तो इथपर्यंत कसा आला, त्याची यशस्वी वाटचाल करण्यासाठी आधी त्याला किती कष्ट करावे लागले. याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याआधी ऐकूया हे छान गाणं.

तर मित्रमैत्रिणींनो, मनाचा दुबळेपणा झटकून टाकल्यावर काय होऊ शकतं याची यशोगाथा ऐकायची असेल तर आपल्याला सॅम ऑल्टमनची यशोगाथा ऐकावी लागेल. शिकागो इथे त्यांचा जन्म झाला. 4 वर्षाचं असताना त्यांचं कुटुंब स्थलांतरित झालं. त्यांचे वडील इस्टेट ब्रोकर होते आणि आई या त्वचारोग तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. लहानपणापासून सॅम यांना तंत्रज्ञानाची सखोल आवड होती. शाळेच्या दिवसांमध्ये केवळ 8 वर्षाच्या वयामध्ये कॉम्प्युटर कोडिंग शिकायला त्यांनी सुरुवात केली होती. तासन तास ॲप बनवणं आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटविषयी नवीन गोष्टी जाणून घेण्याचा सॅम प्रयत्न करायचा. 2005 त्यांनी लुफ्ट नावाची लोकेशन सोशल नेटवर्किंग कंपनी सुरू केली. ती अपयशी झाली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की खूप प्रयत्न करूनही त्यांना हवं तसं यश मिळालं नाही आणि पहिलाच स्टार्टअप त्यांना विकावा लागला. पण तरीसुद्धा त्यांनी हिम्मत हरली नाही. मध्यंतरी ते आजारी पडले, त्यामुळे कामातून 1 वर्ष त्यांना ब्रेक घ्यावा लागला. 2023 ओपन ए आयमध्ये सुद्धा त्यांच्यासमोर गंभीर आव्हान आलं, तेव्हा कंपनीच्या बोर्डने त्यांना अचानक त्यांच्या पदावरून हटवलं. पण पुन्हा कालांतरीने त्यांना तेच पद मिळालं. ही घटना मात्र त्यांचे डोळे उघडण्यासाठी आवश्यक ठरली. त्यांनी 2003 कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. 2 वर्षानंतर शिक्षण सोडलं, कारण त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, स्टार्टअप सुरू करायचं होतं. त्यांचं स्टार्टअप अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी वाय कॉम्बिनेटर जॉईन केली. 2014 कंपनीचे को फाउंडर पॉल ग्राहम यांनी त्यांना आपले उत्तराधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि मग मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांना ज्या गोष्टी करून बघायच्या

0: होत्या त्या ए आयच्या क्षेत्रामध्ये करत करत चॅट GPT-मधून त्यांनी ए आय क्रांतीपर्यंत मजल मारली. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे एप्रिल 2024 अब्जाधीशांच्या यादीमध्ये सॅम ऑल्टमॅन यांचं नाव आलं. मित्रमैत्रिणींनो, एखादी गोष्ट जर आपण ठरवली, सुरुवातीला ती गोष्ट करताना जरी अपयश आलं तरी निराश न होता, हरून न जाता, मनाची उमेद कायम ठेवून कायम पुढे चालत राहिलं तर आपलं यशोमंदिर आपल्याला लवकरच गाठता येतं. त्यामुळे ही यशोगाथा ऐकून आपल्या अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली असेल. त्यांनीही काही स्टार्टअप करायचं, छोटासा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं असेल तर त्यासाठी त्यांनी योग्य त्या पद्धतीने पुढे जायला हवं, योग्य त्या व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा आणि स्वतःचे अडथळे दूर करून नव्या जोमाने यशाने उभं राहायला हवं.
1: मनसुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा

न्यूज ऑन एअर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 12:01 झालेलं आहे. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ अवश्य घ्या. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245154134 आणि 45154135. या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 मेगाहर्ट्स एफएम गोल्ड तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

न्यूज ऑन एअर ऍप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे त्यांचा आज स्मृती दिन आहे, त्यामुळे आजच्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर आम्ही जे प्रश्न आपल्याला विचारणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, कार्यक्रम अतिशय लक्षपूर्वक ऐकायचंय. नारायण सुर्वे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 या दिवशी झाला. आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातल्या उपेक्षित वर्गामध्ये राहणाऱ्या असंख्य वेदना निमूटपणे सोसणाऱ्या जनतेचं आयुष्यभर अगदी समर्थपणे त्यांनी प्रतिनिधित्व केलं. नारायण सुर्वे जन्माला आल्यानंतर जन्म झाल्यावर त्यांच्या जन्मदात्रींनी या नवजात अर्भकाला सोडून दिलं. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारे गंगाराम कुशाजी सुर्वे आणि त्यांच्या कामगार पत्नी काशीबाई यांनी या बाळाचा सांभाळ केला आणि नारायणाला माता पित्यांचं छत्र दिलं. गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या खात्यामध्ये साचेवाल्याचं काम करायचे आणि काशीबाई तिथे कामगार म्हणून नोकरीला होत्या. गंगाराम सुर्वे यांनी त्यांच्या जन्मापासून नारायणाचा सांभाळ केला म्हणून नारायण गंगाराम सुर्वे असं नाव त्यांनी धारण केलं. त्यांचं बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलं. उपहारगृहात कामगार, कापड गिरणीमध्ये बिगारी आणि पुढे अक्षर ओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेमध्ये शिपाई अशा अनेक नोकऱ्या नारायण सुर्वेंनी केल्या आणि त्याबरोबरच जिद्दीने 7वीपर्यंतचं आपलं शिक्षणही पूर्ण केलं. कालांतराने प्राथमिक शाळेमध्ये त्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीपासूनच सुर्वेंना भाषा आणि साहित्याची प्रचंड आवड होती आणि त्यामुळे हिंदी आणि उर्दू भाषा त्यांनी उत्तमरित्या अवगत करून घेतल्या होत्या.

रंजक सफर हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि कवी नारायण सुर्वे यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. 1962 ऐसा गामी ब्रह्म हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर 1966 माझं विद्यापीठ, 1975 जाहीरनामा आणि 1995 नव्या माणसाचं आगमन हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कृष्णाचंदर यांच्या उर्दू कथांचा सुर्वे यांनी केलेला अनुवाद 3 गुंड आणि 7 कथा या नावाने 1966 प्रसिद्ध झाला. दादर पुलाकडील मुलं ही त्यांची अनुवादित कादंबरी. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद 1973 प्रसिद्ध झालेला आहे.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता, सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े, भारत बढ़े, BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in वर।
3: हर घर सूर्य घर।
4: तर मंडळी, रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि कवी नारायण सुर्वे यांच्याविषयी आपण बोलतो आहोत। संवादमय शैली हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य तज्ज्ञ मंडळी नेहमी सांगत असत। दैनंदिन गरजेसाठी आणि आपल्या हक्क आणि अस्तित्वासाठी झगडणारा माणूस, सुर्वे यांच्या कवितेतल्या अनुभवसृष्टीच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतो। समाजातल्या अनेक उपेक्षित घटकांचा विस्तृत तपशील त्यांच्या कवितेमध्ये आल्यामुळे त्यांची कविता तळागाळातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करते। कवितेची भाषा अभिव्यक्तीची स्वतंत्र पद्धतीची असल्यामुळे सर्वसामान्य वाचक वर्गाला समजतील असे शब्द त्यांच्या कवितेमध्ये येतात आणि त्यामुळे ती भावस्पर्शी वाटत राहते। लढणाऱ्या प्रत्येक माणसाशी नव्या काळातही त्यांची कविता आपली नाळ जुळवत राहिली।

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. महाराष्ट्र शासनाचे दोन प्रथम पुरस्कार त्यांच्या ऐसागामी ब्रह्म, त्याचप्रमाणे माझे विद्यापीठ या कविता संग्रहांना मिळाले. सनदसाठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचप्रमाणे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. कबीर पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार, याबरोबरच साहित्य क्षेत्रातल्या त्यांच्या भरीव योगदानासाठी नारायण सुर्वे यांना 1998 मध्ये पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईचे एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 12:31 आणि 7 सेकंद झालेली आहेत. आता प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न नीट लक्षपूर्वक ऐका. प्रश्न असा आहे की नारायण सुर्वे यांचा पहिला कविता संग्रह, त्याचं नाव तुम्ही आम्हाला सांगणार आहात. नारायण सुर्वेंचा पहिला कविता संग्रह कोणता, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही.

तर रसिकहो, प्रश्न असा विचारलेला आहे की नारायण सुर्वे यांचा पहिला कविता संग्रह कोणता, आणि अजूनही आपल्या काही मंडळींना प्रश्नाचं उत्तर दूरध्वनीच्या माध्यमातून द्यायचं आहे, तर त्यांच्याकरता आपण हे गाणं ऐकूया आणि या गाण्यानंतर मात्र लगेचच आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया.

रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि पहिला प्रश्न आपण असा विचारलेला होता, कवी नारायण सुर्वे यांचा पहिला कविता संग्रह त्याचं नाव तुम्ही सांगणार होतात, याचं योग्य उत्तर आहे ऐसा गामी ब्रह्म। योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवणारे श्रोते आहेत शुभ।

अंगीकारीकर स्मित सावंत, मिलिंद टिपणीस, अनिल जोशी, माधुरी जोशी, दीपा पालकर, दीपाली विचारे, नीलम राणे, नीलम राणे, काशीनाथ क्रमवंत, चारुशीला म्हात्रे, मंगेश म्हात्रे, मंगला शेठ, संजय गांधी, हेमलता थोरात, प्रमोद राऊत आणि उषा देसाई यांनी उत्तर योग्य आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता लगेचच आपण वळणार आहोत आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. नारायण सुर्वे यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं होतं. पद्मश्री पुरस्काराने त्यांना किती साली सन्मानित करण्यात आलं ते साल तुम्ही सांगणार आहात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. नारायण सुर्वे यांना पद्मश्री किताब देऊन गौरवण्यात आलं ते साल कोणतं होतं याबद्दल तुम्ही सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेतच. मुंबईबाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही.

तर रसिक हो, नारायण सुर्वे यांना पद्मश्री पुरस्काराने किती साली सन्मानित करण्यात आलं ते साल तुम्ही आम्हाला कळवणार आहात. दूरध्वनी क्रमांक सगळ्यांनाच माहिती आहेत, 022 हा एसटीडी कोड लावायला आमचे मुंबई बाहेरचे श्रोते विसरणार नाहीत.

कवी नारायण सुर्वे यांना 1998 साली पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे श्रोते शुभांगी कारेकर, स्मित सावंत, मिलिंद टिपणीस, अनिल जोशी, माधुरी जोशी, दीपा पालकर, दीपाली विचारे, नीलम राणे, काशीनाथ क्रमवंत, मंगला शेठ, संजय गांधी, प्रमोद राऊत, वैशाली जोशी, संतोष शिंदे आणि विकास चिरनेरकर या सर्वांचे मनपूर्वक आभार. आता दुपारी रेनबो वाहिनीचे कार्यक्रम सुरू होतात, ते विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी आज घेऊन येणार आहे आरजे वनश्री. आता मात्र मी अर्चना दिनेश एका छान गाण्यामधून आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: अंडर 18।
1: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू। आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो। नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानलेत आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानलेत। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांचे आभार मानलेत। इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली। येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे। या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील। ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026च्या लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल। शाश्वत जीवनशैली, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती रोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली। यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील। हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे। देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो।

देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. यूजीसी नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रकाशित केली. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं यूजीसी नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलंय. लष्कर प्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्कर प्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्कर प्रमुख अशोकराज सिग्दल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. त्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.